0: ईशा सुवाले कुरंता
1: कब्बला
0: दिवेही बहुगा सुकुं कुरे वेया कुरता की कोबा
2: अलिफु सीनु नूनु ता शवियन
0: रंगाळु फेमवेरुं एमे मैक को बुनानी की हिने
2: नाने फुलफिल लेबो
0: वारर रंगाळु वेहेता फेन्निगु मे बुनमा की कोबा
2: लिबे फुरसत के बेनुं हिफु माडु कोबला की कुरं कुरा सुवाले तमे
0: मि तैयार वानी दिवेहे एफएम गेनस्ते शवियनी प्रोग्राम
2: शवियनी प्रोग्रामे दिवेहे बहुगा सुवाल अन्ना ಕೊಂಗನ ಕಣ್ಣನಿ
0: ಕೊಮ್ಮೆ ಹುಕುರು ಅದಿ ಹೊನಿಹಿರು ದುವಹೆಗೆರೆ ಅಗ್ಗಡಿ ತಿರಿಹುಗ
3: ಶವಿಯ

0: Lunch break.
1: Lunch break.
2: Lunch break. Lunch break.
0: Lunch break.
3: मुझे के मैं घर दिवे फिर मिगड़ी का कुरिया गेंदा लंच ब्रेक में तो के शो दे जो माँ में कुरिया गेंदा एर गानों ना गावाय तक में बालाल ने गानों ना गावाय तक बालाल एर अवन माद्य में बालाल ने दिवे राज्य के खंड तक का गोले गानों ना गावाय तक बालाल एरु दिवे राज्य के बीमा बिंग गुलिफवा वैग सरहद के इतुरा दिवे राज्य के इतरे खंडा आके पहले जिक कंडा सरहदी कंडा मैं कांडू तक के आड़ी का वाफ़स कंडा मैं कांडू तक का गोलफवा वैग सरहद कीवस दिवेराज्य के सियादती बारों का दशुका वा तंतम दिन वन माध्य बालालर दिवेराज्य के हास एकते सौदी सरहद के तेरे का वा दीरुंग हुरी नुत दीरुंग मेंने ताबी हुरी हाइच बेनुं कुरुमा बेलहेट्टुमा मैं कंका माबे है इदारी कांते तंहिंगुमा एनुं वेस एकते सौदी बेनुं ता हिफुमुगे सरहद के मच्चा ಸಿಯಾದತಿ ಹಗ್ಗು ಲಿಪಿಗೆ ಮಣಿ ದಿವೆ ರಾಜ್ಯ ಅದಿ ಎ ಸರಹದ್ದುಗೆ ತೆರೆಗ ತಬೀ ಆಮ್ದನೀತಕ ಬೇಣು ದಿವೆ ರಾಜ್ಯಗೆ ರೈಯಿತುಂ ಫಿಯವಾ ಎಹೆಂ ಬಯಕು ಇತ್ತಿಸೋದಿ ಗೊತ್ತುಂ ಕುರಂವಾಣಿ ನುವತ ಎ ಸರಹದ್ದುಗೆ ತೆರೆಗ ಸೈಂಟಿಫಿಕ್ ತಹುಲೀಲ್ ತಕೆವಿಸ್ ಕುರಂವಾಣಿ ಅದಿ ಇಸ್ವೆದಿಯ ಫದ ಬೇಣು ಮಟ್ಟಕ ಎ ಸರಹದ್ದುಗೆ ತೆರೆಗ ಎವ್ವಿಸ್ ಭಾವತೆಗೆ ಆರ್ಟಿಫಿಷಿಯಲ್ ತಾಣೆ ನುವತ ಎಚ್ಚ ಬಹಟ್ಟಂ ವಾಣಿ ನುವತ ಹಿಂಗಂ ವಾಣಿ ದಿವೆ ಸರ್ಕಾರಗೆ ಹುದ್ದ ಲಿಬಿಗೆ ಮೇಗೆ ಇತುರು ದಿವೆ ರಾಜ್ಯಗೆ ಸರಹದ್ದುಗಯ ದಿವೆ ರಾಜ್ಯಗೆ ಸರಹದ್ದಿ ಕಂಡುಗೆ ಕಂಡುಗ ದಿವೆ ರಾಜ್ಯಗೆ ಕಸ್ಟಮ್ಸ ಫ್ಯಾಸಾಯ ಇಮಿಗ್ರೇಷನ್ ಅಭೆ ಕಾನೂನ್ತಕ ಸಿಹಿ ಬೇನುಂತಕಟ್ಟಕ ಹದಾಫವ ಕಾನೂನ್ತಕ ಖಿಲಾಫ್ ಬೂ ಮಣಾ ಕುರ್ಮ ಶಾಹ್ ಎ ಕಾನೂನ್ತಕ ಖಿಲಾಫ್ವ ಮೀಹುಣ್ಣ ಅದಬು ದಿನುಮಟ್ಟಕ ಕುರಂಜೆ ಏಕೈಕಿ ಕಂತದ ದಿವೆ ರಾಜ್ಯಗೆ ಕುಳಿಫವ ಕಂಡುಗ ಹಿಂಗುಮುಗೆ ಇಖ್ತಿಯಾರ್ ದಿವೆ ದೌಲತ ಲಿಬಿಗೆ ಮಿವಾಣಿ ಅದೇ ಸಮ ಕುರಿಯಂಗ್ ಎಪೋಹೊರಿ ಮೀ ಇತುರು ಗಾಣೂನ್ ತಕ ಗವಾಯತಕ್ಕೆ ಮಿಕ ಮಾಗುಳಿಗೆ ಹಮ ಹಿಗ್ಯಾಂಬಿತ್ ಲವೇಕ ಫಹುಶ ಹೋಯ್ ಬೇ ಐಕೀಗ ಬದ್ದೋ ಕೊಲ್ಲಾಣ